0: ہم بھی دماغ سے چلے ہوتے تو آج نہ ہی تم ہنستے اور نہ ہی ہم روتے.
1: This is CJMR, the voice of the city, part of White Oaks Communications Group, your trusted local radio provider for more than 70 years.
2: Where cultures connect. CJMR 1320.
3: चावला एंटरटेनमेंट बड़े मान दे नाल पेश करदे ने सत समुद्रों पार अपनी बोली अपना विरसा अते अपने सभ्याचार नूं समर्पित रेडियो प्रोग्राम रंगला.